मस्तं भगनंत शैलं मस्तं भगनंत शैलं कर्द मंत्रंत पपीलक साग्रं लघंत पिंगं साग्रं लघंत पिंगं तं प्रकाश अंध कह साध संगेण शिवरंग गोविंद साध संगेण शिव